0: Sasi? Oi Sasi! Sunna, kaile baako chhora Sagar London bata aako chha re ni?
1: Sagar?
0: Ani aaj belka program pani rakheko chha re kaile baako garna. Aai jai, ramailo garnu parcha.
2: हामी त लन्डन जाने रे नि पर्सि जाने रे ठुलो
0: ओइ के भो आइज है जसरी भए पनि भरे उतै भेटौँला
1: ए ल ल